0: श्री दीप नारायण भगवान की
1: जय,
0: देवपुरी महादेव की, सतगुरु स्वामी माधवन जी भगवान की, सत्य सनातन धर्म की
1: जय।
0: गुड इवनिंग, वेलकम अगेन, वी हैव ब्यूटीफुल इवनिंग,
1: zase máme krásný večer.
0: It's a beautiful atmosphere.
1: Je tu krásná atmosféra.
0: In such a environment.
1: A v takovém prostředí.
0: It gives us very beautiful feelings.
1: Dostáváme krásné pocity.
0: Stress is slowly going away.
1: Odchází pomalu od nás stres.
0: All different kinds of stress in the body is released.
1: A uvolňuje se i různé napětí v těle.
0: And this time of